0: कारणाम समस्याः समाधातुम् सप्ताहाभ्यन्तरे उच्चस्तरीय समितेः निर्माणस्य घोषणा विहिता। कृषि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहानः तथा उपभोक्तृ कार्य खाद्य सार्वजनिक वितरण मंत्री प्रहलाद जोशी ह्यः नवदिल्ल्यां महाराष्ट्र कर्णाटकयोः इक्षु सम्बद्ध कृषकाणां प्रतिनिधि मण्डलैः सह मन्त्रणाम् अकुरुताम्। उपवेशनानन्तरम् एषः निर्णयः च स्वीकृतः। अस्यां समितौ केन्द्र प्रशासनस्य कर्णाटक महाराष्ट्रयोः राज्य प्रशासनयोः कृषक संघटनानां शर्करा उत्पादन स्थलानां च प्रतिनिधयः तथा सम्बद्ध विषयाणां विशेषज्ञाः वैज्ञानिकाः अपि समाविष्टाः भविष्यन्ति। संस्कृत वार्तायाः संस्करणमिदम् आकाशवाणीतः प्रसार्यते।
1: यात्रारताः अपि जगद्वृत्तान्तेन सह एकीभूताः तिष्ठन्तु। एक्स् पटले HAIR न्यूज़ अलर्ट्स् इत्यनुगच्छन्तु। TV शब्दमाध्यमेन च आकाशवाणी वार्ताः शृण्वन्तु।
0: केन्द्र प्रशासनेन सर्वेभ्यः राज्येभ्यः केन्द्रशासित प्रदेशेभ्यश्च नैदानिक संस्थाभिः प्रदत्तानां सेवानां सौविध्यानां च शुल्कं प्रमुखतया प्रदर्शनं सुनिश्चेतुम् आग्रहः कृतः। अस्य उपक्रमस्य उद्देश्यं रोगिभ्यः स्वास्थ्य सेवा सम्बद्धनिर्णयेषु सम्यगवबोधनाय साहाय्यं प्रदानं, शुल्क सम्बद्ध विवादानां निवारणं तथा चिकित्सा सेवासु विश्वासं वर्धनं च अस्ति। केन्द्रीय स्वास्थ्य सचिवया पुण्यसलिला श्रीवास्तव इत्यनया अस्मिन् विषये सर्वेषां राज्यानां केन्द्रशासित प्रदेशानां च मुख्य सचिवेभ्यः पत्रं लिखितम्। केन्द्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः 30-2000 वर्षस्य सीमावधि पर्यन्तं भारत ब्रिटेन द्विपक्षीय व्यापारं द्विगुणीकर्तुम् आह्वानं कृतवान्। मंत्री गोयलः नवदिल्ल्यां भारत ब्रिटेन संयुक्त आर्थिक व्यापार समित्याः 16 JETCO व्यापारिक पूर्ण अधिवेशनं सम्बोध्य इदं प्रतिपादितवान्। सतत संवादेन संस्थागत तंत्रैः प्रवर्धित सहकारित्वेन च भारत ब्रिटेन देशयोः आर्थिक सानिध्यं दृढीकरणाय भारतस्य दृढसंकल्पः वाणिज्य मन्त्रिणा समाहूतः। तेन अभिहितं यत् एतेन उपक्रमेण उभयोः देशयोः उद्यमेभ्यः नूतनाः अवसराः अनावृताः भविष्यन्ति। भारतर्तु विज्ञान विभागेन सूचितं यत् दिल्ली हरियाणा चंडीगढ़ पंजाब राज्यानां केषुचित् क्षेत्रेषु मेघगर्जन पुरस्सरं विद्युत्पातस्य संभावना अस्ति। अद्य आन्ध्रप्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख गिलगित बालिस्तान मुजफ्फराबाद राजस्थानेषु अपि एतादृश्यः ऋतु परिस्थितयः सम्भाव्यन्ते। एतदतिरिक्तं पूर्वोत्तर भारते हिमाचल प्रदेश केरलं तमिलनाडु पुदुचेरी एतेषु राज्येषु अपि मेघगर्जनेन सह झंझावातस्य संभावना अस्ति इति वार्ताः।
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಡಿಕೇರಿ ಕಂಪನಕ ಎಫ್ಎಂ 103.1 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್. ಈಗ ಸಮಯ 7:18.
3: ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬಂಪರ್ ಆಫರ್. ಫರ್ನಿಚರ್ಗಳನ್ನು ಖರೀದಿಸುವಾಗ ಅಪ್ ಟು 50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್. ಹೈಟೆಕ್ ಫರ್ನಿಚರ್, ಮೂರ್ನಾಡು ಮತ್ತು ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲು.
4: ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್ನಲ್ಲಿ ಕಾರ್ನರ್ ಸೋಫಾ ಸೆಟ್ ಕೇವಲ 16,990 ರೂಪಾಯಿಗೆ. ಕೂರ್ಗ್ ಹೈಲೈಟ್ ಫರ್ನಿಚರ್, ಗೋಣಿಕೊಪ್ಪಲ್ ರೋಡ್, ವಿರಾಜಪೇಟೆ.
5: ಸುಮಧುರ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಅವಿಸ್ಮರಣೀಯಗೊಳಿಸಲು 100% BIS 916 ಹಾಲ್ಮಾರ್ಕ್ ಪರಿಶುದ್ಧತೆಯ ಚಿನ್ನಾಭರಣಗಳಿಗಾಗಿ
6: ಸ್ಕೈ ಗೋಲ್ಡನ್ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಮಡಿಕೇರಿ ಮತ್ತು ವಿರಾಜಪೇಟೆ.
2: ನಿಧನ ಸುದ್ದಿ: ಪೆರಾಜ ಗ್ರಾಮದ ಮಜಿಕೋಡಿ ದಿವಂಗತ ಶೇಷಪ್ಪ ಗೌಡರ ಪತ್ನಿ ಮಜಿಕೋಡಿ ಅಮ್ಮಣ್ಣಿ ನಿನ್ನೆ ನಿಧನರಾದರು. 90 ಪ್ರಾಯದ ಮಜಿಕೋಡಿ ಅಮ್ಮಣ್ಣಿ ಅವರ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆ ಇಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಮೃತರ ಸ್ವಗೃಹದಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿದೆ. ಬೆಕ್ಕೆ ಸೊಡ್ಲೂರು ಕಾಳನ್ನ ಇಕ್ಕ ಗೋಣಿಕೊಪ್ಪ ವೆಂಕಟಪ್ಪ ಲೇಔಟ್ ನಿವಾಸವುಳ್ಳ ಸುಳ್ಳಿಮಾಡ ನಾಚಪಂಡಪೊಣ್ಣು ತಂಗಮ್ಮ ನೀನಾಂದ ಮರಣಪಟ್ಟಿತು. ಅಳುವ ದಂಡು ಬೈತರ ಸುಳ್ಳಿಮಾಡ ತಂಗಮ್ಮ ತಾಮನೆ ಬೊಳ್ಳೆರ ಅಂಡ ಆಕಿರಿ ಕಾರ್ಯ ಇಂದು ಪೊಲಕ 11 ಗೋಣಿಕೊಪ್ಪ ಹಿಂದೂ ರುದ್ರಭೂಮಿಲಿ ನಡಪ. ಬೆಕ್ಕೆ ಸೊಡ್ಲೂರು ಕಾಳನ ತಾಣಚ ಗಣೇಶ್ ಪೆಮ್ಮಿಯ ಇಂದು ಪೊಳಂಜಿತಿಕ ಮರಣಪಟ್ಟಿತು. ಅಂಬತಂಜಿ ಬೈತರ ತಾಣಂಚ

0: ಶತ್ರುಗಳು, ಇಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ 8:30 ಆರೋಗ್ಯ ಸಂಚಿಕೆ, ಕಣ್ಣಿನ ಪೊರೆಗೆ ಕಾರಣ ಮತ್ತು ಚಿಕಿತ್ಸೆ, ಈ ಕುರಿತು ನೇತ ತಜ್ಞರಾದ ಡಾಕ್ಟರ್ ಎಜಿ ಚಿನ್ನಪ್ಪ ಅವರೊಂದಿಗೆ ಸಂದರ್ಶನ. ಸಂದರ್ಶಕರು ಸುಜಾತ ಎಫ್ ತಳ್ವಾರ್. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಇಕ್ಷಾ ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಕಣ್ಣಿನ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಮಡಿಕೇರಿ. ಇಂದು ಸಂಜೆ 6:50 ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಕೃಷಿ ಮತ್ತು ರೈತ ಕಲ್ಯಾಣ ಮಂತ್ರಾಲಯದ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ರೈತ ಧ್ವನಿ ಕಿಸಾನ್ ವಾಣಿಯಲ್ಲಿ ಕಾಫಿ ಬೆಳೆಯ ಕೃಷಿ ಅನುಭವಗಳನ್ನು ಕುರಿತು ಮಡಿಕೇರಿ ತಾಲೂಕು ನರಿಯಂದಡ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಗತಿಪರ ರೈತರಾದ ಮಕ್ಕಿಮನೆ ಸುಧೀರ್ ಕುಮಾರ್ ಕೆಎಸ್ ಅವರೊಂದಿಗೆ ಸಂದರ್ಶನ. ಸಂದರ್ಶಕರು ಸುಜಾತ ಎಫ್ ತಳ್ವಾರ್. ನಂತರ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಧಾರಣೆ ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ಇಂದು ರಾತ್ರಿ 8:00 ಮಹಿಳಾ ವಾಣಿ. ನಾಡಹಬ್ಬ ದಸರಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೊಡಗು ಮೂರ್ನಾಡಿನ ಗೌಡ ಮಹಿಳಾ ಒಕ್ಕೂಟದ ಸದಸ್ಯರಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೈವಿಧ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ ಎಂ ಶಕುಂತಲಾ. 8:30 ಅರೆಭಾಷೆ ಐಸಿರಿ. ತುಲಾ ಸಂಕ್ರಮಣದ ಪ್ರಯುಕ್ತ ಕಾವೇರಿ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಕುರಿತು ಪಟ್ಟಡ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಂದ ಭಾಷಣ. ನಿರ್ಮಾಣ ಸ್ವಾತಿ ಎಂ ಜಿ. ಎಫ್ಎಂ 103.1 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ಕಂಪನಾಂಕಗಳಲ್ಲಿ ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಡಿಕೇರಿ ಕೇಂದ್ರ. ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಈಗ ರೇಡಿಯೋ ಸಮಯ 8:00 ಆಗಲಿದೆ. ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೀಗ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने 6 राज्यपालों की नियुक्ति की. राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर तमिलनाडु और ओपी माथुर केरलम के राज्यपाल होंगे. भारत आज नई दिल्ली में बिम्स्टेक के गृहमंत्रियों की पहली बैठक की मेजबानी करेगा. चुनाव आयोग ने सभी पात्र मतदाताओं का नाम मतदाता सूची में सुनिश्चित करने के लिए राष्ट्रव्यापी जागरूकता अभियान शुरू किया. जम्मू कश्मीर के पुंछ जिले में नियंत्रण रेखा के पास हुए विस्फोट में लश्कर ए तैयबा के 4 आतंकवादी मारे गए. भारत में इंटरनेट ग्राहकों की संख्या 111 करोड़ से अधिक हुई. और बैडमिंटन में डेनमार्क ओपन 2026 आज से ओडेंस में शुरू होगा. अब समाचार विस्तार से. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने 6 राज्यों में राज्यपालों की नियुक्ति की है. सिक्किम के राज्यपाल ओम प्रकाश माथुर अब केरलम के नए राज्यपाल होंगे. केरलम के राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर को अब तमिलनाडु का राज्यपाल नियुक्त किया गया है. ब्रजमोहन राम उड़ीसा के राज्यपाल नियुक्त किए गए हैं, जबकि डॉक्टर सुधा यादव कर्नाटक की राज्यपाल होंगी. डॉक्टर ढाल सिंह बिसेन को उत्तराखंड का राज्यपाल बनाया गया है, जबकि दुष्यंत गौतम सिक्किम के राज्यपाल होंगे. सभी नियुक्तियां कार्यभार संभालने की तिथियों से प्रभावी होंगी. भारत आज नई दिल्ली में बिम्स्टेक गृहमंत्रियों की पहली बैठक की मेजबानी करेगा. हमारे संवाददाता ने बताया है कि बैठक में आतंकवाद, अंतर्राष्ट्रीय संगठित अपराध, मादक पदार्थ, कट्टरपंथ, तस्करी, अवैध वित्तीय लेनदेन और साइबर खतरों से जुड़े मुद्दों पर चर्चा होगी.